0: കാവ്യാഞ്ജലിയാണ് നിങ്ങൾ കേട്ടത്.
1: സമ്പ്രതി വാർത്താഹ ശ്രൂയന്താം പ്രവാചിക നിധി ഝാഹ. ആദൌ മുഖ്യ വാർത്താഹ. ഗൃഹമന്ത്രീ അമിത്ഷാഹ മാദകദ്രവ്യാനാം വിരുദ്ധം സംയുക്ത സംഘർഷസ്യ ആഹ്വാനം കൃതവാൻ. തേന പ്രതിപാദിതം യത് മാദകദ്രവ്യാനാം വിഭീഷിക രാഷ്ട്രീയ സുരക്ഷായാഹ യൂനാം ഭവിഷ്യസ്യ കൃതേ ച സങ്കടം ജനയതി. അയോധ്യായാഹ രാമമന്ദിര ദാന രാശി സ്തേയ പ്രകരണേ അഷ്ടൌ ജനാഹ നിഗടിതാഹ. പെക് സിലിക സന്ധൌ കൃത്രിമ ബുദ്ധിമത്താ ആപൂർത്തി ശൃംഖലായൈ ഭാരതേന സഹ ചതുഃത്രിംശത് ദേശാനാം ഹസ്താക്ഷരം ജാതം. മുഹറം പർവണി പ്രധാനമന്ത്രിണാ ഹസ്രത് ഇമാം ഹുസൈനസ്യ ത്യാഗാഹ സംസ്മൃതാഹ. അപി ച ക്രീഡാ വാർത്താസു യുഎസ് ഓപ്പൺ ബാഡ്മിന്റൺ പ്രതിയോഗിതായാം ഭാരതസ്യ യുവാ ക്രീഡക റൗനക് ചൗഹാനഹ ചീനി തായ്പേ ക്രീഡകം ചൌ ത്യേൻചേൻ ഇത്യമും പരാജിത്യ പ്രാഗുപാന്ത്യ ചക്രം പ്രാവിശത്. അഥ വാർത്താഹ വിശദീകൃത്യ. ഗൃഹമന്ത്രിണാ അമിതഷാഹേന അദ്യ മാദകദ്രവ്യാനാം വിരുദ്ധം സംയുക്ത സംഘർഷസ്യ ആഹ്വാനം വിഹിതം. മാദകദ്രവ്യാനാം പ്രകോപഃ രാഷ്ട്രീയ സുരക്ഷായൈ സാമാജിക സ്ഥിരതായൈ ആർത്ഥികഹിതായ യൂനാം ദേശസ്യ ച ഭവിഷ്യായ ഭയം ജനയതി. സഹ ആധ്യാത്മിക നേതൃഭ്യഃ യുവഭ്യഃ മാതൃഭ്യഃ അസ്യ സംഘർഷസ്യ കൃതേ ഏകസ്മിൻ മഞ്ചേ ആഗത്യ കാര്യം കർത്തും ച ആഗ്രഹം അകരോത്. ശ്രീഷാഹ നവദില്യാം നാർക്കോ കോർഡിനേഷൻ കേന്ദ്രസ്യ ദശമ ശീർഷസ്തരീയ സഭാം അഭിസംബോധയൻ ഏതാനി വക്തവ്യാനി പ്രായച്ഛത്.
2: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है. आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय. और मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए.
1: श्री शाह अवोचत यत् चतुरोत्तरद्विसहस्रतः चतुर्दशाधिकद्विसहस्रपर्यन्तम् अधिकारिणः प्रायः 26 लक्ष किलोग्राममितं संश्लेषितमादकद्रव्याणि गृहीतवन्तः. तस्य अपेक्षया 14 लक्ष 20 हजार षड्विंशत्यधिकद्विसहस्रपर्यन्तं गृहीतानि संश्लेषितमादकद्रव्याणि 18.11 मिलियन किलोग्राममितं यावत् वर्धितम्. सः अवोचत् यत् मादकद्रव्याणां व्यापारस्य विरुद्धं सर्वकारस्य अभियानम् अविरतं प्रगतिं कुर्वदस्ति इति अङ्कैः ज्ञायते. मादकद्रव्याणां निवारणस्य प्रयत्नानां विषये श्रीशाहः अवोचत् यत् नार्कोटिक्स् कण्ट्रोल् ब्यूरो इत्यनेन मादकद्रव्याणाम् अपराधसम्बद्धानां सूचनानां समयोचितादानप्रदानार्थम् अनेकानि आन्लैन् पटलानि विकसितानि सन्ति.
2: पहला स्तंभ है एनफोर्समेंट इंटेलिजेंस और ऑपरेशंस. इसका उद्देश्य पूरे नेटवर्क पर लक्षित इंटेलिजेंस लीड कार्रवाई करें और उनके नेटवर्क को नष्ट कर दें. दूसरा है प्रीकर्सर्स एवं सिंथेटिक ड्रग कंट्रोल. उत्पादन स्तर पर ही हमने नशे को रोकने की रणनीति अपनानी पड़ेगी. और कैपेसिटी बिल्डिंग कोऑर्डिनेशन और मॉनिटरिंग जो तंत्र को सक्षम बनाने के लिए और आधुनिक बनाने के लिए ये चौथे स्तंभ की रचना की गई है.
1: പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി അദ്യ അവോചത് യത് നശാമുക്ത ഭാരത അഭിയാനം ജനസഹഭാഗിത്വേന ചാലിതം ജനാന്തോലനം ജാതം. മാദകദ്രവ്യമുക്ത ഭാരത നിർമ്മാണസ്യ മഹത്വ വിഷയെ സാമാജിക ന്യായ സശക്തീകരണ രാജ്യമന്ത്രിണഃ ബി എൽ വർമ്മണഃ ലേഖം വിനിമയീകുർവൻ ശ്രീമോദി ഏതത് അവോചത്. ഉത്തരപ്രദേശ ആരക്ഷകേണ ശ്രീരാമ ജന്മഭൂമി തീർത്ഥക്ഷേത്ര ന്യാസസ്യ ദാനരാശി സ്തേയ പ്രകരണേ FIR ഇതി പ്രഥമ സൂചന പ്രതിവേദനാധാരേണ അഷ്ടൌ ജനാഹ നിഗടിതാഹ. इदं तावत् प्राथमिकं प्रतिवेदनं मुख्यमन्त्रिणः योगी आदित्यनाथस्य निर्देशने विशेषनिरीक्षणदलस्य अनुशंसनानन्तरं पञ्जीकृतमासीत्। इदं प्रकरणं श्रीरामजन्मभूमितीर्थक्षेत्रन्यासेन प्राप्तानाम् उपहाराणां दानानां च स्थेयसम्बन्धिनाम् आरोपाणां प्रकाशनानन्तरं सम्मुखमागतम्। न्यासस्य अनुरोधे मुख्यमन्त्रिणा योगी आदित्यनाथेन एकस्य SIT दलस्य गठनस्य आदेशः प्रख्यापितः। न्यासीय सदस्यस्य कृष्णमोहनस्य लिखित अभियोगाधारेण श्रीराम जन्मभूमि आरक्षक केन्द्रे अयम् अभियोगः प्रविष्टः। संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज़ आन् AIR चलदूरभाषीयतन्त्रांशे अपि समुपलब्धो भविष्यति। ह्यः वाशिङ्ग्टन् नगरे आयोजिते द्वितीये पैक्सिलिका शिखर सम्मेलने भारतेन सह अन्यैः चतुस्त्रिंशत् देशैः कृत्रिम बुद्धिमत्ता प्रविधीनां विकासाय विश्वसनीय दृढ आपूर्ति श्रृङ्खलायाः निर्माणार्थम् अमेरिका नेतृत्वे एकस्मिन् महत्वपूर्ण प्रस्तावे हस्ताक्षरं विहितम्। आर्थिक विषयानाम् अमेरिका उपसचिवः जैकब हेल्बर्गः अवोचत् यत् AI अवसरे संयुक्त विवरणम् इत्यस्य अन्तर्गतं प्रतिभागी देशाः AI युगे विकासानुकूलं नवीनतानुकूलं च नियामक दृष्टिकोणं प्रति सहमतिं प्रदर्शितवन्तः। प्रतिनिधिभिः सह संवादे श्री हेल्बर्गः प्रत्यपादयत् यत् अमेरिका भारतेन सह स्वस्य सहभागितां सुदृढीकर्तुं सोत्साहम् अग्रे आयाति। अस्मिन् शिखर सम्मेलने भारतस्य प्रतिनिधित्वं इलेक्ट्रॉनिक सूचना प्रौद्योगिकी मन्त्रालयस्य सचिवेन S. कृष्णन् महोदयेन अथ च भारतीय उद्योग क्षेत्रस्य प्रतिनिधिभिः कृतम्। अद्य देशस्य विभिन्न भागेषु आशुरा ए मुहर्रम पूर्ण श्रद्धया गांभीर्येण च आचर्यते। अयं दिवसः पैगंबर मोहम्मदस्य दौहित्रस्य हजरत इमाम हुसैनस्य वीरगतिं संस्मरति। हजरत इमाम हुसैनः कर्बला युद्धे सत्यस्य सदाचारस्य न्यायस्य च रक्षणार्थं स्वप्राणाहुतिम् अयच्छत्। अस्मिन्नवसरे देशे स्थाने स्थाने ताजिया यात्राः निष्कास्यन्ते। प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य हजरत इमाम हुसैनस्य त्यागं संस्मृतवान्। सामाजिकान्तर्जालीय माध्यमेन प्रेषिते सन्देशे तेनोदीरितं यत् हजरत इमाम हुसैनस्य जीवनं सत्यस्य न्यायस्य च पथि दृढतया स्थातुम् अद्यापि जनान् प्रेरयति। अत्रावधेयं यत् राष्ट्रिय राजधान्यां देहल्यां जामा मस्जिद निजामुद्दीन ओखला महरौली इत्यादिषु विभिन्न प्रमुख स्थानेषु मोहर्रम यात्राः आयोज्यन्ते। भारतस्य विदेशमन्त्री डॉ एस जयशंकरः अस्य मासस्य 24-25 दिनांकयोः दक्षिण कोरिया देशस्य आधिकारिक यात्रां विहितवान्। स्वयात्रावधौ डॉ जयशंकरः द्विपक्षीय सम्बन्धान् सुदृढीकर्तुं दक्षिण कोरियायाः विदेशमन्त्रिणा चो ह्यून इत्यनेन सह विस्तृताम् उच्चस्तरीय चर्चां विहितवान्। उभाभ्यां नेतृभ्याम् अनेक प्रमुखाणां क्षेत्राणां सहयोगस्य समीक्षा कृता यत्र व्यापारनिवेशौ वित्तीय सहयोगः रक्षा सुरक्षा प्रविधयः नवाचाराः संस्कृतिः शिक्षा तथा च परस्पर जनसम्पर्कः सम्मिलिताः सन्ति। ताभ्यां क्षेत्रीय वैश्विक परिदृश्यानां विषये अपि विचाराणां विनिमयीकरणं कृतं तथा च बहुपक्षीय मञ्चेषु सहकार्यं वर्धयितुम् उपायानां विषये मन्त्रणा कृता। विदेशमन्त्रालयानुसारं द्वाभ्यां मन्त्रिभ्यां भारत दक्षिण कोरिया सम्बन्धेषु नूतन गतिशीलतायाः स्वागतं कृतम्। सहैव भारत दक्षिण कोरिया विशेष रणनीतिक सन्धिम् इतोपि अग्रे नेतुम् अविरतं सम्पर्के स्थातुं सहमतिः प्रकटीकृता। भारतस्य रौनक चौहानेन अद्य फुटलन नगरे US ओपन बैडमिंटन प्रतियोगितायां चीनी ताइपे इत्यस्य पुरुष एकलस्य क्रीडकं चाउ टिएन चेन इत्येतम् 1:17:27 अंकैः पराभूय प्रागुपान्त्य चक्रीय द्वन्द्वे पदार्पणं कृतम्। इति वार्ताः।